राम जन्म लाग सखी राम जन्मला, या आनंद गीतातच अयोध्या मग्न होती. प्रासादात श्रीराम दिसामासाने वाढत होते. ते आता चालू लागले होते, बुबडे बुबडे बोलू लागले होते. महाराणी कौशल्या भगिनी समान असलेल्या आपल्या सवतींना कौतुकानं सांगत होती, सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र, माझ्या मांडीवर नाहतो, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र, माझ्या हाताने जेवतो, उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो. सावळा ग रामचंद्र, रत्न मंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र, चार भावात खेळतो, हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो. सावळा ग रामचंद्र, सावळा ग रामचंद्र, करी भावंडांसी प्रीत, थोर थोरानी शिकावी बाळाची या बाळ रीत. सावळा ग रामचंद्र, त्याचे अनुज हे तीन, सावळा ग रामचंद्र, त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या श्लोकांचे चार अखंड चरण. सावळा ग रामचंद्र, करी बोबडे भाषण, सावळा ग रामचंद्र, करी बोबडे भाषण, त्याशी करिता संवाद झालो बोबडे आपण. सावळा ग रामचंद्र, करी बोबडे हे घर, सावळा ग रामचंद्र, करी बोबडे हे घर, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार. सावळा ग रामचंद्र, चंद्र नभीचा मागतो, सावळा ग रामचंद्र, चंद्र नभीचा मागतो, रात जागवितो बाई, सारा प्रासाद जागतो. सावळा ग रामचंद्र, उद्या होईल तरुण, सावळा ग रामचंद्र, उद्या होईल तरुण, मग पुरता वर्षेल देवकृपेचा वरुण, देवकृपेचा वरुण.

हे दुर्गा देवी, शंभू सदाशिवना प्रिया शांभवी शक्तीशी, देवुनी माताशी चिंतन परायणशी, रत्नप्रियशी सर्व विद्या स्वरूपशी, दक्षिणा पुत्री दक्षिणा यज्ञनो विध्वंस करणार, तपश्चर्याना समये पांदळा पण नाही खाणार की जिथे एमनु नाम अपर्णा एम पडेलू, अनेक वर्ण धरावता पाटला रक्त वर्णना दिव्यत्वथी युक्त लाल फूल ने धारण करणारा, रेशमी वस्त्रो धारण करणारा, मधुर ध्वनी करणार झांजर मंजीर ने धारण करीने प्रसन्न थनारा ही दुर्गा देवी, निशुंभ आणि शुंभ दैत्यनो महिषासुर दैत्यनो मधु तथा कैटव दानव सर्व दानव मात्रनो नाश करणारा ही दुर्गा देवीशी तेमने अमो नमन करिएशी वंदन करिएशी।